नमस्कार. 105.4 मेगाहर्ट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो चॅनलावेलान आम्ही उलयतात. तेच बराबर 1278 किलोहर्ट्सांचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन एअर आणि आकाशवाणी पणजी. आयजवार आयतार, भारतीय सौर दीस, 31 अधिक ज्येष्ठ, शके 1948, म्हळ्यारच 21 जून 2026. आता सकाळची बरोबर 5:55:56 जातात. आयच्या प्रसारणातल्या कार्यावळीक आता आम्ही सुरुवात करतात. सुप्रभात.

सकाळच्या बरोबर 6 वर जाऊन 5 मिनिटं आणि 42 सेकंद जातात. तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्झांवर आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफ एम रेनबो सेवा. ऐकप्यानो एफ एम रेनबो सेवेन तुमका तर एक वर्ष कार्यावळींचा आस्वाद देऊच्या पहिली ह्या खिणा घेऊया एक नदर आमच्या तर एक वर्ष कार्यावळींच्या वेतरोपी रूपरेषेचेर. एकशे 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो तुमच्या खाती बरोबर सकाळच्या 6 वर जाऊन 10 मिनिटांचेर घेऊन येतात भक्तिगीतांची कार्यावळ पुष्पांजली. तर उपरांत 6 वर जाऊन 30 मिनिटांचेर ऐकात रेड रोज कोलकाता. हांगा सावन माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हांच्या नेतृत्वाखाला आंतरराष्ट्रीय योग दिसा निमतान राष्ट्रीय पावण्यावेल्यान केल्लें परोक्ष समालोचन तुमकां आयकूंक मेळटलें दिल्ली केंद्रावेल्यान. उपरांत 7 वर जाऊन 25 मिनिटांचेर ऐकात कोकणीतल्या प्रादेशिक खबरो. तर

सकाळची बरोबर सवर जाऊन 10 मिनटं आणि 4 सेकंद जातात. तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा आणि एफ एम रेनबो सेवेंत ह्या खेळांत सुद्धा मायेमोगाचो येवकार भक्तिगीतांच्या ह्या कार्यावळींत म्हळ्यारच पुष्पांजलींत. आगपेनो आमची पुजा आणि आमची भावना भक्ती देवाच्या पांयाकडे अर्पित चलात आस्वाद घेऊया तरेकवारच्या भक्तिगीतांचो ह्या कार्यावळींतल्यान आणि सुरुवात करूया ह्या कार्यावळीक आणि आयच्या ह्या सुंदरशा दिसाक जय देवी सातेरी ह्या भक्तिगीतांतल्यान.

आयक पेनो, देव कसल्याच गजालीची आशा करिना, ताका भूक आसता ती फक्त निस्वार्थपणान केल्ल्या भक्तीची. आणि म्हणूनच तरेकवारच्या ह्या भक्तिगीतांतल्यानच आमची पूजा अर्चना ह्या खिणाक ह्या ब्रह्ममुहूर्तार देवाक अर्पित करीत कार्यवळीत मुखावले सुवात तुमकां आयकूंक दिता. क्लेमेंट डिकुन्ना आणि जॅनिस डिकुन्ना गायतात हें भक्तिगीत आवे मारिया.

भक्तबहिणींनो, ह्या तरान्या सांगतकच वेळ जाल्लो आसा आमच्या पुष्पांजली ह्या कार्यावळींतल्यान तुमचो निरोप घेवपाचो. मुखारी सुवातेर बरोबर 6:30 आयकूंक रावात. रेड रोड कोलकाता हांगा माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हांच्या नेतृत्वा खाला आंतरराष्ट्रीय योग दिसा निमतान राष्ट्रीय पावण्यावेल्यान केल्लें परोक्ष समालोचन आमच्या दिल्ली केंद्रावेल्यान. तुम्ही ऐकतात 105 मेगाहर्ट्स FM रेनबो.

सकाळच्या बरोबर 8 वाजून 15 मिनटं आणि 46 सेकंद जातात. तुम्ही ऐकत आहात 105.4 MHz आकाशवाणी पणजे केंद्राची FM रेनबो सेवा. अगपेनो FM रेनबो सेवेंत तर एक वर्षा जिणेचे रंग दाखोवपी कातारांच्या कार्यावळीक रोखडीत सुरुवात करूया. पण ताज्या पहिली एक लहानशी कळुणी आणि ही लहानशी जाणसा माहिती. वैद्यकीय अभ्यासाच्या प्रवेशा खातीरची फेरपरिक्षा म्हणजेच नीट आज 21 जूनाक आसा. ह्या परिक्षे खातीर नॅशनल टेस्टिंग एजन्सीन म्हणजेच NTA हांणी ड्रेस कोड लागू केला. परिक्षा सुरू जावच्या पयलीं दर एका विद्यार्थ्याची बायोमेट्रीक पडताळणी जातली. विद्यार्थ्याच्या सोये खातीर व्हॉट्सएप संदेश सुविधा लेगीत सुरू केल्या. परिक्षे वेळार कसलोच घोटाळो जावचो न्हय देखून सुरक्षेच्या नजरेन ड्रेस कोड लागू केला. म्हळ्यार कलावो म्हळ्यारच धागो, पगडी, हिजाब तशेंच हेर धार्मीक प्रतिकां सयत विद्यार्थ्यांक परिक्षा दिवपाची सवलत आसली तरी तांकां अशा तपासणी खातीर हेर विद्यार्थ्यांच्या मानान खूब पयलीं प्रतिक्षा केंद्राचेर येवचें पडटलें. विद्यार्थी गरजे प्रमाण पुराय हातांचो शर्ट वा स्वेटर घालूं शकतात. अर्ध्या हातांचो शर्ट वा टी शर्ट तशेंच सादी चप्पल वा कमी हील आशिल्ली चप्पल घालचो सल्लो NTA कडल्यान दिला. खूब पाकिटां आनी चेन आशिल्ली पॅण्ट घालप टाळचें. तशेंच खंयच्याय कपड्यांचेर धातूंची बटनां आसूंक जायनात अशी अट घातल्या. वेळ आनी बंदी आशिल्ल्यो वस्तू म्हळ्यार दनपारां 2 ते 5:15 ह्या वेळा मदीं ही नीट परिक्षा जातली. त्या खातीर सकाळीं 11 वरांचेर परिक्षा केंद्राचेर हाजीर रावची गरज आसा. दनपारां 1:30 उपरांत परिक्षा केंद्राचेर दार बंद जातलें. खंयच्याय प्रकारचे भांगर वा वस्ती घालून येवपाक बंदी आसतली. ब्लूटूथ उपकरणां, गॉगल्स, स्मार्टवॉच, टोपी, हेअरबँड, कडो, मुदी, नाक आनी कानांतले दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, चेन, ब्रेसलेट हांचो वापर करपाक मनाय आसा. आयच्या एग्जामी खातीर बायोमेट्रीक आनी उदक हाजे सवलती. आयकबेनो विद्यार्थ्यांक पारदर्शक बाटलेंतल्यान पिवपाचें उदक हाडूंक मेळटलें. फिंगरप्रिंट वा फेस स्कॅनाच्या माध्यमांतल्यान तांची बायोमेट्रीक पडताळणी जातली. तांत्रीक तशेंच इंटरनेटच्या अडचणींक लागून पडताळणी जावंक शकली ना जाल्यार अशा विद्यार्थ्यांक परिक्षेसान वंचीत दवरचें ना. पूण अशा भुरग्यांक परिक्षा केंद्राचेर प्रतिज्ञापत्र भरून दिवचें पडटलें. व्हॉट्सएप सेवा संदेश. विद्यार्थ्यांच्या सोयी खातीर NTA व्हॉट्सएप संदेश सुविधा

सुरू केल्या. परीक्षा केंद्र, प्रवेशपत्र आणि हेर गरजेच्या सूचना याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पावपत येतात. फटीची माहिती, सायबर फसवेगिरी आणि अफवा सावन बचाव जावचो ह्या खातीर ही सेवा सुरू केल्या. SMS आणि मेलच्या माध्यमातल्या लेगीत विद्यार्थ्यां मेरेन गरजेची म्हायती पावपत येता. तर ही आशिल्ली आयच्या नीट परीक्षे संदर्भात आशिल्ली माहिती. तुम्ही ऐकतात 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो सेवा.

104 मेगाहर्ट्स शेअर तुम्हें घेतात आकाशवाणी पणजी केंद्राची ही FM रेनबो सेवा आणि ऐकपणो FM रेनबो सेवेत माय मगाचं युकार जिणेचे तरेकवार शोरूम दाखोवपी कांतारांच्या कार्यावळींत ऐकपणो कांतारांच्या कार्यावळींतल्या तुमकां आयकूंक दिता हें पयलें कांतार बॅटी नाज आणि लुईस मार्टिन्स गायतात गोशी मोरता.

105.4 मेगाहर्ट्ज़ छेड़ मैके तहत आकाशवाणी पणजे केंद्र ची ही एफएम रेनबो सेवा आगपेनो एफएम रेनबो सेवेन तुम्ही ऐकताली हेंकातार गोशी मोरता हेंकातार तुम्ही ऐकतले बेटी नाज आणि लुईस मार्टिन सांच्या आवाजान 105.4 मेगाहर्ट्ज़ एफएम रेनबो तुमच्या खाती घेऊन येता सुंदर अशा कांतारांची कार्यवळ जय तुमका ऐकू मेळटा जेणेचे तरेकवारचे रंग दाखोवपी कांतारां आयकुपेनो मुखाले सुवातेर तुमकां आयकूंक दिता सी अल्वारस बेटी फर्न्स ऑफिलिया आंतोनेत आनी मोहाना हांणी गायिल्लें कांतार पायची गिरेस्तकाय आयकुपेनो आज फादर्स डे म्हणटकच आज सगळ्या बापायं खातीर हें कांतार आमी डेडिकेट करतात जाणी पोटाक चिमटो काडून भुरग्यांच्या माये खातीर स्वतःच्यो गरजो बाजूक दवरून कुशीक दवरून आपल्या भुरग्याच्यो पयली गरजो पुराय केल्यो आपल्या भुरग्याक पयले सुवातेर जर लागलें खंयचेंय भुरगें आपलेंच न्हय केन्नाय दुखापत जाली केन्ना लागलें जाल्यार पयलो आवाज येता तोंडांतल्यान तो म्हळ्यार आई खातीर म्हळ्यार आपल्या आवय खातीर पूण जितली भुरग्याच्या जिणेंत आवय म्हत्वाची आसता तितलोच म्हत्वाचो ताच्या जिणेंत ताचो बापूय आसता आवय आनी बापूय जावन आसा भुरग्याच्या जिणेचे दोन मुखेल खांबे जाचेर ताची पुराय जीण अवलंबून आसता म्हणटकच चलात आजच्या फादर्स डे निमतान आयकुया पायची गिरेस्तकाय हेंकांतार

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. संवसारभरांत आयज 12वो आंतरराष्ट्रीय योग दीस मनयतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी कोलकातांत रेड रोड हांगा योगाभ्यास केलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज कोलकातांत INS दुनागिरी संशोधक आनी आग्रा ह्या नौदळाच्या 3 स्वदेशी जहाजांचे लोकार्पण करतले. वैजकी पदवी प्रवेशा खातीर राष्ट्रीय पात्रताय सह प्रवेश नीट UG पुनर्परिक्षा आयज दनपारा 2 वरांचेर जातली. कच्च्या तेलाच्या 3 भारतीय टँकरांनी हॉर्मुझ समुद्र दुनी यशस्वीपणान पार केल्या. आणि भारतीय हवामान खात्यान आयज उपहिमालयीन अस्तंत बंगाल आणि सिक्कमात उटंगराच्या पावसाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. आता पुराय खबरो. संवसारभर आयज 12वो आंतरराष्ट्रीय योग दीस मनयतात. अनुवर्सा योग दीस हो आरोग्यदायी पिराये खातीर योग ह्या विशयाचेर जाता. आंतरराष्ट्रीय योग दिसाची मुखेल कार्यावळ अस्तंत बंगालात कोलकाता हांगाच्या इतिहासीक रेड रोड हांगा जाली. थंय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी योगाभ्यास करून राष्ट्राचे फुडारपण केले. रेड रोड हांगा हजारांनी योगमोगींनी वांटो घेतलो, जाल्यार भारतभर आणि विदेशातल्या लाखांनी नागरिकांनी व्हर्च्युअल पद्दतीन हातूंत वांटो घेतलो. भलायके खातीर जागतीक चळवळ म्हूण योगाची वाडत वचपी भुमिका ह्या कार्यावळींतल्यान मुखार आयली. 12वो आंतरराष्ट्रीय योग दीस मनोवपा खातीर राष्ट्रीय राजधानी प्रदेशांत योग सत्रांनी जायते केंद्रीय मंत्री, संघटना आणि नामनेचे व्यक्ती वांटो घेतात. केंद्रीय भलायकी मंत्री JP नड्डा आयज शांतीपथ हांगा योग दीस सुवाळ्यात हाजीर रावले. योगाक संवसारीक मळार उंचायेर व्हरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी व्हड सेवा केल्या, अशें मंत्री नड्डा हांणी मेळाव्याक संबोधीत करतना सांगले. योग खंयच्याच देशांत मर्यादीत उरचो न्हय, तर मनीसजातीच्या फायद्या खातीर पुराय संवसारान आपणायिल्ली एक पद्दत जावपाक जाय, अशें भलायकी मंत्र्यांनी सांगले. नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमात जाल्ल्या आंतरराष्ट्रीय योग दिसाच्या उत्सवात केंद्रीय खेळा मंत्री मनसुख मांडवीय हांणी वांटो घेतलो. ह्या योग सत्रात अभिनेतो अक्षय कुमार हांणी लेगीत वांटो घेतिल्लो. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी आयज नवी दिल्लीच्या नेहरू पार्कात 12वो आंतरराष्ट्रीय योग दीस मनोवपा खातीर योग सत्रात वांटो घेतलो. भारतातली नॉर्वेची राजदूत मे एलिन स्टेनर हांणी लेगीत ह्या कार्यावळीत वांटो घेतिल्लो. ब्रह्मकुमारीज संस्थेन नवी दिल्लीच्या लाल किल्ल्याचेर आंतरराष्ट्रीय योग दीस मनयलो. आयुष मंत्रालयान थारायल्ल्या प्रमाण ह्या वेळार योगासन,

0: प्राणायाम आणि राजयोग ध्यानसत्रात सुमार 20,000 योग मोगींनी वाटो घेतिल्लो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज कोलकाता हांगा INS दुनागरी संशोधक आणि अग्राय ह्या नौदळाच्या 3 स्वदेशी बनावटीच्या जहाजांचे लोकार्पण करतले. नौदळाच्या झुजारी जहाज डिझाईन ब्युरोन तयार केल्ली आणि गार्डन रीच शिप बिल्डर्स आणि इंजिनियर्स हांणी बांदिल्ली ही जहाजां झुजारी कारवाय जलचित्रण सर्वेक्षण आणि पाणबुडी आड झुजाक घटमूट करपाचो हेत दवरून तयार केल्यात. INS दुनागरी ही प्रोजेक्ट 17A स्टेल्थ फ्रिगेट ब्राह्मोस क्षेपणास्त्रां आणि मध्यम अंतराचेर हवाई संरक्षण प्रणालीची खातीर सज्ज आसा. राष्ट्रीय पात्रताय सह प्रवेश परिक्षा चाचणी नीट UG परिक्षा आयज दनपारां 2 वरांचेर जातली. भारतातल्या 551 शारांनी आणि विदेशातल्या 14 शारांनी 22.89 लाखांवयर उमेदवारां खातीर आयज ही परिक्षा परतून जाता. परिक्षा दनपारां 2 ते 5:15 मेरेन जातली. तशेंच ही परिक्षा इंग्लीश आणि 12 भारतीय भाषांनी जाता. परिक्षे खातीर ताचे आदी राष्ट्रीय चाचणी एजन्सीन काल देशभरात मॉक ड्रील करून सगळ्यो सिस्टम जॅमर CCTV आणि बायोमेट्रीक तपासले. परिक्षा सुटसुटीत आणि पारदर्शकपणान जावपा खातीर पुराय तयारी जाल्या अशें NTA सांगला. 94 भारतीय खलाशांसयत 8.6 लाख मेट्रीक टन वयर माल व्हरपी 3 भारतीय कच्च्या तेलाचे टँकर काल हॉर्मुज समुद्रधुनी यशस्वीपणान पार करून आता भारताचे वाटेर आसात अशें केंद्रीय बंदर जहाज आणि उदकामार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल हांणी सांगला. देश वैभव, देश विभोर आणि सन्मार हेराल्ड ह्यो 3 टँकर आसात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या निर्णायक फुडारपणाखाला भारताचे दर्यावेले हितसंबंध सुरक्षितपणान दवरपा खातीर सरकार सगळ्यात चड प्राधान्य दिवन काम करता अशें मंत्री सोनोवाल हांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात सांगला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. X आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. रेल्वे माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आयज राजस्थानात प्रवाशांची सुविधा वाढोवपाचो आणि रेल्वे नेटवर्क घटमूट करपाचो हेत आशिल्ल्या जायत्या मुखेल रेल्वे मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांचे उक्तावण करून राष्ट्राक समर्पित करतले. मंत्री अश्विनी वैष्णव बिकानेर रेल्वे स्टेशनावेल्यान लालगड साबरमती एक्सप्रेसाक बावटो दाखयतले. जम्मूचे विभागीय आयुक्त रमेश कुमार हांणी काल बनिहालाक भेट दिवन श्री अमरनाथची यात्रेच्या व्यवस्थेचो नियाळ घेतलो. यात्रेकरूंची सोय सुरक्षितताय सुनिश्चित करपा खातीर जिल्हो प्रशासन आणि लायन खात्यान केल्ल्या तयारेविशी उपायुक्त रामबन मोहम्मद अलायस खान हांणी विभागीय आयुक्ताक माहिती दिल्या. या भेटीवेळार विभागीय आयुक्तान यात्रा कॅम्प लंबराची तपासणी केली आणि यात्रेकरूं खातीर रावपाची सुविधा, नितळसाण, पिवपाचे उदक, वीज पुरवण, वैजकी जतनाय आणि सुरक्षा अशा सुविधांचो नियाळ घेतलो. शौचालय युनिट, कोयरा व्यवस्थापन प्रणाली, उदका पुरवण, वीज आणि खाटींची तरतूद हांचो ताणी नियाळ घेतलो आणि यात्रे पयली सगळ्यो सुविधा सुरळीत आसच्यो हाची खात्री करपा खातीर संबंधित खात्यांक निर्देश दिले. डॉ पद्म गुरमेट हे भारताच्या आयुष मंत्रालयांतर्गत आशिल्ल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोवा रिग्पाचे संस्थापक संचालक आसात. डॉ गुरमेट हांणी सोवा रिग्पा पद्दतीक आयुष मंत्रालयाच्या कक्षेत हाडून एका संशोधन संस्थेची उभारणी करपाक आणि हिमालयातल्या या उपचार पद्दती खातीर भारताच्या वतीन युनेस्को कडेन नामांकन सादर करपाच्या प्रक्रियेचे फुडारपण करपाक महत्वाची भूमिका साकारल्या. ह्या पारंपारीक पद्दतीचो सांबाळ करपाच्या वावराक लागून तांकां हे वर्साचो भारताचो सर्वोच्च नागरी भोवमान पद्मश्री फाव जाला.
2: So it was quite challenging task to revive the system initially. It was quite suffocating to convince our own people that it is Indian heritage. So Sowa Rigpa used to be the last option for any student. The system was dying. In 2014, I got a press release from Chinese embassy in India where they have clearly

फोनाचेर बंदी घाल्ली आनी वर्गात शिस्त लागू करपाचे अधिकार शिक्षकांक दिल्ले. फिफा विश्वचषकांत कॅनडाच्या टॉरेंटो शारांत जर्मनीन आयव्हरी कोस्टाक 2-1 अशी मात करून सर्तीतल्या नॉकआउट टप्प्यात सुवात मेळयली. जर्मनी खातीर डॅनीस उंडावान 2 गोल केल्ले. हाचे आदीं अमेरिकेन ह्युस्टनांतल्या एनआरजी स्टेडियमांत गट एफ मॅचींत नेदरलँडान स्विडनाचेर 5-1 अशें जैत जोडलें. काल फिलाडेल्फिया स्टेडियमांत जाल्ले दुसरे मॅचींत ब्राझीलान हैतीक 3-0 अशें हारोवन फिफा विश्वचषकांत आपले पयले जैत नोंद केला. भारतीय हवामान खात्यान आयज उपहिमालयीन अस्तंत बंगाल आनी सिक्कीमांत उटंगराच्या पावसाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. आयएमडीन ब्रेस्तार मेरेन आसाम आनी मेघालयांत लेगीत एकसुरे सुवातेर पावस पडटलो असो अदमास उक्तायला. ह्या म्हयन्याच्या 26 तारखे मेरेन ईशान्य राज्यांनी फावो तसो पावस पडपाची शक्यताय आसा. तशेंच मंगळार मेरेन बिहार, ओडिशा, कर्नाटक, तमिळनाडू, पुडुचेरी, रायलसीमा, करायकल, केरळ आनी माहे वाठारांत मोठ्या प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय आसा. मजगतीं फुडले 3-4 दीस उदेंत उत्तर प्रदेश आनी विदर्भात एकसुरे सुवातेर उष्णतायेच्या ल्हाराचो अदमास आयएमडीन उक्तायला. आतां खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. संवसारभरांत आयज 12वो आंतरराष्ट्रीय योग दीस मनयतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी कोलकातांत रेड रोड हांगा योगाभ्यास केलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज कोलकातांत आयएनएस दुनागरी संशोधक आनी अग्राय ह्या नौदळाच्या 3 स्वदेशी जहाजांचे लोकार्पण करतले. राष्ट्रीय पात्रताय सह प्रवेश नीट यूजी पुनर्परिक्षा आयज दनपारां 2 वरांचेर जातली. कच्च्या तेलाच्या 3 भारतीय टँकरांनी हॉर्मुज समुद्र धुनी यशस्वीपणान पार केली. आनी भारतीय हवामान खात्यान आयज उपहिमालयीन अस्तंत बंगाल आनी सिक्कीमांत उटंगराच्या पावसाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. नमस्कार.

सकाळची 8:51 आणि 37 सेकंद जातात. तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफ एम रेनबो सेवा आणि ऐकुप्यानो एफ एम रेनबो सेवेन परतून एक फावट मयमोगाचो योकार कांतारांच्या कार्यावळींत. चलात मुखार वतना ऐकूया फॉस्तो विदा कोस्ता हाणी गायल्ले हें कांतार म्हाका पोवन आसताय. अखबनो अशें म्हणटात की लाफ्टर इज अ कंटेजियस गूड डिजीज आनी जेन्ना एकलो मनीस हांसता ताका पळोवन दुसरोय हांसता. म्हणटकच ह्या खिणाक तुमची स्मायल तशीच पसरयत दुसऱ्यांकूय हांसयत. चलात ऐकूया हे सुंदरशे कांतार 105.4 मेगाहर्ट्झा वेल्यान.

105.4 मेगाहर्ट्झच्या शर्त मेगदात आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो सेवा ऐकुपॅनो FM रेनबो सेवेंत निकतीच तुम्ही ऐकली कांतारांची कारवळ, जय तुमकां ऐकूंक मेळ्ळी रुची कशी सुंदर कांतारां आणि मुखावले सुवातेर कांय खिणांतच तुमकां ऐकूंक दिता सुंदरशी एवरग्रीन गीतां. सदाबहार ह्या हिंदी फिल्म गीतांच्या कार्यावळींतल्यान जय तुमकां ऐकूंक मेळटली 1950s ते 1980s के दौर के गाणे. आयकुपेनो इसी दौर को शुरुआत करते हैं, पण ताज्या पहिली तुमकां ऐकूंक दिता कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो.

0: पालवान योग दिसाची कार्यावळ आयोजीत केली. या वेळार कॉमन योगा प्रोटोकॉल ह्या पुस्तिकेचे मानेस्तांच्या हस्तुकी उक्तावण जाले. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमात जाल्ल्या ह्या योग दिसाच्या कार्यावळीत शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, सरकारी कर्मचारी तशेंच योग शिकोवपी संस्था आनी नागरिकांनी वांटो घेतिल्लो. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन हांच्या अध्यक्षतेखाला भाजपा राज्य कार्यकारिणीची बसका काल पणजेत झाली. या वेळार मंत्री मुरुगन हांणी गोय भाजपाच्या उदरगतीच्या कामांचो नियाळ घेतलो. केंद्र सरकारच्यो येवजण्यो नागरिकांमुखार पावयात, 40 मतदारसंघात भाजपाचे संघटन घटमूट करात, तशेंच 2027 विधानसभा वेंचणुकेंत भोवमतान भाजपाचे सरकार वेंचून हाडपाक काम करात अशें मंत्री एल मुरुगन हांणी भाजपाच्या कार्यकर्त्यांकडेन मागले. भाजपा सगळ्या 40 मतदारसंघांनी आपली संघटना घटमूट करपाक लागल्या. आमी सगळ्या 40 मतदारसंघांनी लढो दितले. युतीचो निर्णय हायकमांड योग्य वेळार घेतले. सुमार 10 मतदारसंघ आसात जंय आमची संघटना आनीक घटमूट करपाची गरज आसा आनी ते जातले. 2027 वर्सा 30 सुवातो जिखपाचो आमकां विश्वास आसा अशें गोंय भाजपा प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक हांणी सांगला.
1: जे आमचे 2027 जावपा आशिल्ले तातूंत कला उत्ता सज्जवा ह्या मंत्रा सकट आमी ठराव मांडलो आनी तो ठराव मांडपी श्री विश्वजीत राणे हेल्थ मिनिस्टर हांच्यानी मांडलो आनी ताका अनुमोदक दिवपी संकल्प आमोणकर बाब आशिल्ले आनी त्याच बरोबर श्रीमती दिलिया लोबो हांच्यानी तांकां दुसरे अनुमोदक म्हणून मान्यता दिली. येणाऱ्या 2027 हो नारो हो आम्ही गट धरून कार्यकर्त्या कडे पर्यंत पावप किंबहुना दिसत कित्याक आम्ही सगळे कडेन 40 मतदारसंघात आमचे संघटन जे आसा ते पूर्णपणे गट करून 40 मतदारसंघ भक्कम करपाचे आमची मोग आसा ते आम्ही फुडवेली.
0: ह्या बसके उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिषदे वेळार ते उलयताले. ह्या वेळार अक्षय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभेचे खासदार सदानंद शेठ तानावडे, पक्षाचे फुडारी सिद्धार्थ कुंकळेकार, सर्वानंद भगत आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. उत्तर आणि दक्षिण गोंया सयत कुशावती जिल्ह्यात भाजपा संघटन घटमूट करपाचेर भर दिवपाचो निर्णय ह्या वेळार झालो. डॉ पद्म घुरमेट हे भारताच्या आयुष मंत्रालयांतर्गत आशिल्ल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोवा रिग्पाचे संस्थापक संचालक आसात. डॉ घुरमेट हांणी सोवा रिग्पा पद्दतीक आयुष मंत्रालयाच्या कक्षेत हाडून एका संशोधन संस्थेची उभारणी करपाक आणि हिमालयातल्या ह्या उपचार पद्दतींखातीर भारताच्या वतीन युनेस्को कडेन नामांकन सादर करपाच्या प्रक्रियेचे फुडारपण करपाक महत्वाची भूमिका साकारल्या. हे पारंपारीक पद्दतीचो सांबाळ करपाच्या वावराक लागून तांकां हे वर्साचो भारताचो सर्वोच्च नागरी भोवमान पद्मश्री फावो जाला.
2: So it was quite challenging to us to revive the system initially. It was quite suffocating to convince our own people that it is Indian heritage. So Sowa Rigpa used to be the last option for any student. The system was dying. In 2014, I got a press release from Chinese embassy in India, where they have clearly mentioned that China will claim for Tibetan medicine in UNESCO as intangible cultural heritage of China.
0: आयज जावपी री नीट परिक्षे खातीर गोंय सरकार पुराय तरेन सज्ज जाला. दक्षिण गोंयचे जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस हिणें परिक्षेच्या तयारेचो नियाळ घेतलो. परिक्षेच्या दिसा उमेदवारांक कसलोच त्रास जावचो न्हय हे खातीर जिल्हो प्रशासनान जायती पावलां उबारल्यात. कदंबा वाहतूक महामंडळान वेगवेगळ्या परिक्षा केंद्रांचेर विद्यार्थ्यांखातीर कदंबा बस सेवेची व्यवस्था केल्या. विद्यार्थ्यांक वेळेर पावपाक मजत जावची म्हण ही बस सेवा सकाळी 9:30 वरां सावन सुरू जातली. जागतिक संगीत दिना निमतान साखळेच्या रवींद्र भवनात आयज 21 जून दिसा नामनेची गायिका सर्गेस्त आशा भोसले हांच्या उगडासान लायव्ह ऑर्केस्ट्रा ही कार्यावळ आयोजित केल्या. रवींद्र भवन साखळे हांणी आयोजित केल्ली ही कार्यावळ आयज सांजे 7 वरांचेर रवींद्र भवनाच्या मुखेल सभाघरात जातली. हे कार्यावळीत गोंयचे नामनेचे वेंचीक गायक सर्गेस्त आशा भोसले हांची गीतां सादर करतले. हे कार्यावळीत रसिकांनी व्हडा संख्येन हजेर रावचे अशें आवाहन साखळे रवींद्र भवनान केला. गोंय वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण राज्यात चडांत चड तापमान 34 अंश सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 27 अंश सेल्सियस इतलें नोंद जालां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटलें आयज सांजे 7 वरां जावन 20 मिनटांचेर. नमस्कार.

अगं पॅनो जंगली ह्या फिल्मातल्या हे दोन गीतं तुम्ही ऐकली 105.4 MHz-वर सदाबहार ह्या हिंदी फिल्म गीतांच्या कार्यवाहीत. आणि परत वळ जिहाद गोल्डन इराकडे म्हणजेच 1960साकडे तुमका व्हरता आणि एका फिल्माकडे जे रिलीज झाले 27 ऑक्टोबर 1967 ह्या दिसा. जिहा 186 मिनटांचे हे फिल्म आणि ह्या फिल्मात आमकां पळोवंक मेळटा देवानंद हांकां, जे हा बडे पर्दे पर लीड रोलान आणि त्याचबरोबर तांकां सहायक ॲक्टर्स आणि ॲक्ट्रेसीस म्हणजेच जी हा आशिल्ली अशोक कुमार, देवानंद, वैजंतीमाला, तनुजा, विजय आनंद हांणी निर्देशन केल्ले हे फिल्म ज्युवेल थीफ. ऐकपेनो ह्या फिल्मांत अशें म्हणटात की जे एम बारूत हांकां फिल्मफेअर बेस्ट साऊंड अवॉर्ड दिलो, त्याचबरोबर बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस हो अवॉर्ड फाव जालो तनुजा हांकां. एस डी बर्मन हांणी संगीतबद्ध केली ह्या फिल्मांतली ही गीतां आणि ह्या गीतांतल्यान तुमकां ऐकून दिता हे दोन ट्रॅक्स. पहिले सुवातेर लता मंगेशकर, भुपिंदर आणि सांगतांचो आवाज तुमकां ऐकूंक दिता हो टोपे ऐसी बात हे सुंदरशें गीत. आणि त्याच्या उपरांत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी गायतात दिल पुकारे. जी हां, जब दिल पुकारे आ रे ट्यून इन करा 105.4 MHz FM रेनबो दर दिसा आणि आस्वाद घ्या तर एक वर्षा कार्यवाहींचो आणि ह्या खेळात. जी हां, 1950 से लेकर 1980s के दौर के गानों का सदाबहार ह्या कार्यवाहीतल्यान येता ही दोन गीतां ज्युवेल थेफ ह्या फिल्मातल्यान.

0: भारतीय फिल्म इंडस्ट्रीतले एक मशहूर संगीतकार आर डी बर्मन, ज्यांका आमी फिल्म इंडस्ट्रीतले मोलादिक संगीत निर्देशक म्हणूनही वळखतात.
1: बचना ए हसीनो लो मैं आ गया, ए बचना ए हसीनो.
0: संगीतकार आर डी बर्मन हांचो जन्म 27 जून 1939 सालात कलकत्ता हांगा झालो. संगीतकार सचिन देव बर्मन आणि गीतकार मीरा देव बर्मन हांचो चलो आर डी बर्मन, ज्यांका आमी पंचमदाय म्हणून म्हणतात.

अवघ्याण्णव वर्षाच्या वयात ताणे आपल्या पहिल्या गीताची रचना केली. तांचे खाशेलेपण म्हणल्यार संसारातल्या वेगवेगळ्या प्रांतातल्या वाद्यांचो वापर करून हिंदी सिने संगीताक ताणी वेगळो आयाम दिलो. तशेंच जगभरातल्या पारंपारीक संगीताचो कलात्मक वापर करून आपल्या संगीत रचनेक नवो रंग दिलो.

तांणी जायत्या नव्या गायक कलाकारांक संद दिवन तांची कारकिर्द घडयली. पंचमदा हांणी उस्ताद अली अकबर खान हांचे कडेन सरोद वादनाचे आनी समता प्रसाद हांचे कडेन तबला वादनाचे शिक्षण घेतले. सलील चौधरी हांका ते आपले गुरु मानले.

सोलवा साल ह्या फिल्मान हे अपना दिल ह्या गीताक ताणी माउथ ऑर्गन वाजयले. स्वतंत्र संगीत निर्देशकाच्या रुपान आमकां पळोवपाक मेळिल्लें तांचे पयले फिल्म छोटे नवाब.

1970 खरो लोकप्रियतेचो काळ सुरू झालो. म्युझिकल सुपरहिट फिल्म कटी पतंग ह्या फिल्मातल्या गीतांनी आणि मागीर ताणी संगीतबद्ध केल्ली तरेकवार गीतां सुपरहिट झाली. ती आयजूय बी आम्ही व्हडा उमळशिकेन आयकतात.

संगीतकार आर डी बर्मन हांका बेस्ट म्युझिक डायरेक्टर म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड फावो झालो. तो फिल्म सनम तेरी कसम, मासूम आणि 1942 अ लव्ह स्टोरी या फिल्मा खातीर. आयकु बेनो, पंचमदा हांची याद आमच्या मनात सदैव अशीच घर करून रावतली.

गॅरंटी असा की तुम्ही म्हणायच हमारे सपनों की जो दोस्त हैं ते ऑलरेडी रेडिओ सुरू करून पायार पाय धरून आयच्या आयतारा दिसा ओलतराचेर बसून च्या घेतना सुंदर अशा गीतांचो आमच्या संगतान आस्वाद घेता आसतली. ऐकत रावात हे गीत.

अगर बहनों, मेरे सपनों की रानी कब आएगी तू? ह्या गीता सांगता कच्च वेळ झालो असा. सदाबहार ह्या हिंदी फिल्म गीताच्या कार्यवाहीतल्यान तुमचो निरोप घेवपाचो. जी हां, ह्या कार्यवाहीतल्यान आम्ही तुमच्या खातीर घेऊन येतात वो प्यारे से सदाबहार नगमी, जे जावन असात 1950 से लेकर 1980s के दौर के. पण ह्या खिणाक तुमचो निरोप घेवपाचो वेळ जाल्ल्यान तुमकां म्हणटा आदेवस. ह्या कार्यावळींतल्यान आयकत रावा 105.4 MHz FM रेनबो मुखारी सुवातेर बरोबर थावरा जावन 5 मिनटांचेर तुमच्या खातीर घेवन येतात दिल्ली केंद्रावेल्यान सक्षेपी जावपी इंग्लिशींतल्यान खबरो. हो जावन आसा FM रेनबो 105.4 MHz.

0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
1: FM रेनबोवर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला लावी पिसे.
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भावतरंग. सदाबहार नाट्य संगीत.
1: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
2: FM रेनबो
1: संगीताची सप्तरंगी दुनिया.

0: श्रोते हो, मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत।
1: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत।

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.
2: मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे.
0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादेवी वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज.

सकाळचे 10:14 आणि 10 सेकंद होत आहेत. नमस्कार रसिक, हो तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी पणजे केंद्राची ही एफ एम रेनबो वाहिनी. आणि एफ एम रेनबो वाहिनीत तुम्ही ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम, ज्यात समावेश आहे नाट्यगीते, भावगीते तसंच चित्रपट गीतांचा. रसिक हो, ह्या गीतांच्या वळेरेला सुरुवात करूया नाट्यगीतांच्या शृंखलेतून. रसिक हो, नाट्यगीतांच्या ह्या शृंखलेतलं हे पहिलं नाट्यगीत. स्वयंवर ह्या नाटकातील बालगंधर्व आणि माणिक वर्मा ह्यांच्या स्वरात हे नाट्यगीत. कृप्र खाडिलकर ह्यांचं संगीत दिलं आहे भास्करबुवा भखले ह्यांनी. रूपबली तो नर शार्दुल. पण रसिक हो, सध्या बालगंधर्व आणि माणिक वर्मा

रसिक हो रूपबली तो नर शार्दूल कीर्ती शिलेदार ह्यांनी गायलेल्या ह्या नाट्यगीतानंतर हे पुढचं नाट्यगीत प्रीतीचा कल्पतरू. विद्याधर गोखले ह्याने लिहिलेलं हे नाट्यगीत. संगीतबद्ध केलं आहे यशवंत देव ह्यांनी. हे नाट्यगीत

रसिकहो, तुम्ही ऐकत होता नाट्यगीतांची ही श्रृंखला. आता पुढे वळूया भावगीतांच्या वळेरीकडे. आणि आता भावगीतांच्या ह्या वळेरीत पहिलं भावगीत सांग सख्या रे. 4 मिनिटे आणि 28 सेकंदांचं हे भावगीत संदीप खरे ह्यांचं, आणि संगीतकार आहेत रसिकहो संदीप खरे आणि सलील कुलकर्णी. गीत गालेलं आहे सलील कुलकर्णी तसंच संदीप खरे यांनीच. चला तर मग आस्वाद घेऊया ह्या भावगीताचा.

बाकी सारे आकार उकार होकार नकार मागे पडत चाललेल्या स्टेशनांसारखे मागे मागे जात जात पुसटत चालले आहेत. पुसत जावे ढगांचे आकार आणि उरावं एक संध आभाळ. पुसत जावे ढगांचे आकार आणि उरावं एक संध आभाळ. तसा भूतकाळ त्याच्या छातीवर गवताची हिरवीगार कुरण भरून आलेली गाफील गाणी काळे सावळे ढग आणि पश्चिमेच्या वक्षाकडे रोखलेले बाणाकृतीतील बगळे आता आठवत आहेत. ते फक्त काळे भोर डोळे.

आता आठवत आहेत ते फक्त काळेभोर डोळे, आता आठवत आहेत ते फक्त काळेभोर डोळे, बाकी सारे आकार उकार होकार नकार

विसरत चाललोय, विसरत चाललोय नावेतून उतरताना आधारासाठी धरलेले हात, विसरत चाललोय नावेतून उतरताना आधारासाठी धरलेले हात, विसरत चाललोय होडीची मनोगते, सरोवराचे बहाणे व नावेला नेमका धक्का देणारी ती अज्ञात लाट, ती लाट तर तेव्हाच पुसली, ती लाट तर तेव्हाच पुसली मनातल्या इच्छेसारखी, सरोवर मात्र अजूनही तिथेच, सरोवर मात्र अजूनही तिथेच, पण त्याच्याही पाण्याची वाफ किमान चारदा तरी आभाळाला भिडून आलेली, पण त्याच्याही पाण्याची वाफ किमान चारदा तरी आभाळाला भिडून आलेली। आता तर लाटा नव्हे पाणी सुद्धा नव्हय कदाचित, आता तर लाटा नव्हे पाणी सुद्धा नव्हय कदाचित, पण तरीही जुन्याच नावाने सरोवराला ओळखतायत सगळे, आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे।

तुझ्याकडे माझी सही नसलेली एक कविता, मी हट्टी। तुझ्याकडे माझी सही नसलेली एक कविता, मी हट्टी। माझ्याकडे तुझ्या बोटांचे ठसे असलेली एक काचेची पट्टी, चाचपडत बसलेले काही संकेत, काही बोभाटे अजूनही। चाचपडत बसलेले काही संकेत, काही बोभाटे अजूनही, थोडेसे शब्द, बरस मौन अजूनही। बाकी अनोळखी होऊन गेलो आहोत, बाकी अनोळखी होऊन गेलो आहोत। तुझा स्पर्श झालेला मी, माझा स्पर्श झालेली तू, आणि आपले स्पर्श झालेले हे सगळे आता आठवत आहेत ते फक्त काळेभोर डोळे।

उत्तरे चुकू शकतात, गणित चुकत नाही। उत्तरे चुकू शकतात, गणित चुकत नाही। पावले थकू शकतात, अंतरे थकत नाहीत। पावले थकू शकतात, अंतरे थकत नाहीत। वाळूवरची अक्षर पुसट होत जातात, वाळूवरची अक्षर पुसट होत जातात। डोळ्यांचे रंग फिकट होत जातात, तीव्रतेचे उग्र गंध विरळ होत जातात। शेपटीच्या टोकावरचे हट्ट सरळ होत जातात। विसरण्याचा छंद जडलाय आताशा मला, विसरण्याचा छंद जडलाय आताशा मला। या कवितांना शहरभर पसरलेल्या संकेतस्थळांना विसरत चालले आहेत, पत्ता न ठेवता निघून गेलेल्या वाटा। विसरत चालले आहेत, पत्ता न ठेवता निघून गेलेल्या वाटा। विसरत चालले आहे तळ्यावर बसलेले पश्चिम रंगी आभाळ, आणि विसरत चालले आहे आभाळही गोंधायला विसरणारे हिरवेगर्द तळे। आता आठवत आहेत ते फक्त

रसिक हो अनुराधा पौडवाल ह्यांनी गायलेलं हे भावगीत तुम्ही ऐकत होता, रजनी गंधा. कार्यक्रमात आता वळूया चित्रपट गीतांकडे आणि ऐकूया कार्यक्रमातील हे पहिलं चित्रपट गीत, तोडल्या रूढी. रसिक हो मोरेश्वर निस्ताने ह्याने गायलेलं हे चित्रपट गीत, ते दोन दिवस ह्या चित्रपटातून.

रसिक हो, ह्या चित्रपट गीतानंतर कार्यक्रमातील हे शेवटचं चित्रपट गीत जसराज जोशी ह्यांनी तसंच आदर्श शिंदे ह्यांनी गायलेलं, दिनेश अर्जुन ह्यांचं संगीत, गीतकार मदार चोळकर ह्यांचं हे गीत तो तिथे असावे 2018 ह्या वर्षी रिलीज झालेलं हे चित्रपट आणि ह्या चित्रपटातील हे गीत. 105.5 MHz FM रेनबो तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राची, ही FM रेनबो वाहिनी.

रसिक हो, सूर हे नवे ह्या चित्रपट गीताबरोबरच वेळ झालेली आहे मराठी गीतांच्या ह्या कार्यक्रमातून तुमचा निरोप घ्यायची. बरोबर 11 वाजता ऐकूया दिल्ली केंद्रावरून संक्षेपित होणाऱ्या हिंदीतून बातम्या. तुम्ही ऐकत आहात 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राची ही FM रेनबो वाहिनी. घेऊन येत आहेत मजा मस्ती आणि संगीताची दुनिया खास तुमच्यासाठी 105.4 MHz.

ऐकूपे ना, निकतीच तुम्ही ऐकली साईश पाणंदीकर हांची ही गीतरचना. आणि आता उल्हास बियाव हांची ही गीतरचना संगीतबद्ध केल्या उल्हास बियाव हांनी, आणि आवाज तांचोच असा. तांच्या संगतान असात नेफी रोड. ऐकूया हे मुखावेले गीत.

तुम्ही ऐकतात सुगम संगीताची ही कार्यवळ. आणि आता शंकर महादेवन हाणी गायली ही श्रीधर कामत हांची गीतरचना.

आता 11 वरां जाऊन 30 मिनटां आणि 30 सेकंद जाल्ले आसा आणि तुम्ही ऐकतात सुगम संगीताची ही कार्यावळ. कार्यावळीनं आता ऐकूया नॅफी रोड हांच्या आवाजात गजानन रायकार हांची ही गीतरचना.

सुगम संगीताच्या कार्यावळीनं आता ऐकूया साधना सरगम हांच्या आवाजात राजय पवार हांची ही गीतरचना. गीतरचना संगीतबद्ध केल्या अशोक पत्की हाणी.

ऐकपेनो, या वेळार तुम्ही ऐकतात सुगम संगीताची ही कार्यावळ. आणि आता ही असा एक कळवणी, वैद्यकीय अभ्यासाच्या प्रवेशाखातीरची फेरपरीक्षा नीट आयज 21 जूनाक आसा. ह्या परिक्षेखातीर नॅशनल टेस्टींग एजन्सीन ड्रेस कोड लागू केला. परीक्षा सुरू जावच्या पयलीं दर एका विद्यार्थ्याची बायोमॅट्रीक पडताळणी जातली. विद्यार्थ्यांच्या सोयी खातीर व्हॉट्सॲप संदेश सुविधा लेगीत सुरू केल्या. परिक्षे वेळार कसलोच घोटाळो जावचो न्हय देखून सुरक्षेच्या नदरेंत ड्रेस कोड लागू केला. कलावो धागो, पगडी, हिजाब तशेंच हेर धार्मीक प्रतिकां सयत विद्यार्थ्याक परिक्षा दिवपाची सवलत आसली तरी ताका अशा तपासणी खातीर हेर विद्यार्थ्याच्या मानान खूब पयलीं परिक्षा केंद्राचेर येवचें पडटलें. विद्यार्थी गरजे प्रमाण पुराय हाताचो शर्ट वा स्वेटर घालूं शकतात. अर्द्या हाताचो शर्ट वा टी शर्ट तशेंच सादी चप्पलां वा कमी हील आशिल्ली चप्पल घालचो सल्लो एनटीए कडल्यान दिला. खूब पाकिटां आनी चैनी आशिल्ली पॅन्ट घालप टाळचें. तशेंच खंयच्याय कपड्याचेर धातूची बटणां आसूंक जायना अशी अट घाल्या. वेळ आनी बंदी आशिल्ल्यो वस्तू. दनपार 2 ते 5:45 ह्या वेळा मदीं ही नीट परिक्षा जातली. त्या खातीर सकाळीं 11 वरांचेर परिक्षा केंद्राचेर हाजीर

0: 105.4 MHz चेर FM रेनबो सेवेवर वे तुम्ही ऐकत आहात सुगम संगीताची ही कार्यवळ. कार्यवळीनं आता घेऊया हलांसोच विसव.
1: बरे बलायकी खातीर,
2: आत्मिक शांती खातीर
1: आपणायात योग.
2: योग जाचो उगम जाता भारतान
1: आणि प्रवाह पावता
2: पुराय जगान.

आणि आता गीतरचना तशेच संगीतबद्ध केल्या आणि गायल्या अक्षय नाईक, ऐकूया त्यांचं हो स्वर.

रुपरेषा सांगून जातकच ऐकूंक रवात चित्ररंजन ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ 12:30 कोकणीतल्यान मुखेल खबरो आनी उपरांत चित्ररंजन ही कार्यावळ 1 हिंदीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत करतली 1:05 कातारां 31 कोकणीतल्यान मुखेल खबरो आनी उपरांत कातारां 2 नाट्य गीते 2:30 पश्चिमी संगीताच्या कार्यावळीन ऐकूंक रवात ज्यूक बॉक्स ही पश्चिमी संगीताची कार्यावळ 3 प्रायोजित कार्यावळ स्पायस 3:10 कंट्री म्युझिक 3:30

सांजवेळा 5:30 कार्यावळींची रूपरेषा आणि उपरांत 5:35 भावगीते, 5:58 कोकणीतल्यान मुखेल खबरो आणि उपरांत 6 हिंदीतल्यान खबरो आम्ही दिल्ली केंद्रावेळान संक्षेपित करतले. 5:00 रेनबो सांज ही कार्यावळ, 6:30 कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो, 6:30 बायलांची आयसीसी T20 क्रिकेट मॅच भारत आणि नेदरलँड ह्या पंगडा मजगती जावपाची असा, ताचे ऑफ ट्यूब धावते वर्णन तुमकां आयकूंक मेळटले जे आमी खेळ सोपो मेरेन तुमकां आयकूंक दितले. आयकुपेनो आमच्यो सदच्यो ज्यो कार्यावळी तुम्ही आयकतात त्यो कार्यावळी तुम्ही आयकूंक शकतले न्यूज ऑन एअर ह्या एपावरवी. सोवरा जाऊन 58 मिनटांचेर कोकणीतल्यान मुखेल खबरो आसतल्यो आणि ताज्या उपरांत रेनबो सांज ही कार्यावळ, 7:05 इंग्लिशीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतली. 7:10 आयकूंक रावात. केंद्र सरकारान 12 पुराय केल्ल्या निमतान खासा बायलिंग्वल वळेरेचो 12 वाटो. आयचो विशय आसा वन्य जीवन. 7:45 भाऊचे बलकांव, 7:58 कोकणीतल्यान मुखेल खबरो, 8 हॅलो गोयकारा ही कार्यावळ, 9 न्यूज एट 9 आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतली. सावन पश्चिमी संगीताच्या कार्यावळीन सुरवेक आयकात संडे ऑन द रॉक्स. 10 हिंदीतल्यान खबरो, 10:05 फोन इन ही तुमच्या मागणीच्या गीतांची कार्यावळ, 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत करतली. 11:10 सॉफ्ट रॉक ही कार्यावळ, तशेंच 12 हिंदीतल्यान खबरो आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत करतली. आणि उपरांत 12:05 आमची निमणी सभा सोपतली. ऐकूपेन ही अशी लग्नदर आम्ही ह्या उपरांत ज्यो कार्यावळी तुमच्या खातीर घेऊन येतल्या त्या कार्यावळींचेर. आणि आता 12:15 आणि 35 सेकंद जाल्ले आसा आमची मुखावेली कार्यावळ कांय खिणातच.

म्युझिकली यॉस ऐकू बॅनो, ऐकूया चित्ररंजन ही कार्यवळ एफ एम सेवेवरवी. कार्यवळीन सुरवेक ऐकूया सिमरन ह्या फिल्मातले हे सचिन जिगर हाणी संगीतबद्ध केल्ले गीत. गीत गायला मोहित चौहान हाणी.

आणि आता उस्ताद राशीद खान हांचो हो आवाज जब वी मेट ह्या फिल्मा खातीर. गीतरचना इरशाद कामील हांची.

ऐकू पेनो, तुम्ही ऐकता चित्ररंजन ही कार्यफळ. आणि आता 12 वरां जावन 30 मिनटां जाल्ली आसा. ऐकुया कोंकणीतल्यान मुखेल खबरो, आणि उपरांत परत मेळुया चित्ररंजन ह्या कार्यावळीन.

0: सशक्त आणि निरोगी जीण अपनावपाक
1: आपणायात योग।
0: योग
1: भारताची प्राचीन देणगी। चित्ररंजन कार्यावळीन परतून एकदा येऊकार। ऐकूया सुनिधी चौहान हांच्या आवाजात स्वानंद किरकिरे हांची ही गीतरचना ऑक्टोबर ह्या फिल्मा खातीर।

0: तुम्ही ऐकता चित्ररंजन ही कार्यावळ. कार्यावळीनं आता घेऊया हॉलांसच विसो.
1: कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को. तुमका सतेता असत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड, पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेऊन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज, फकत 105.4 MHz रेनबो सांज.

कार्यावळ फुडें व्हरतना ऐकुया. उदित नारायण हांणी गायिल्ली ही गीतरचना आनंद मिलिंद हांची, संगीतबद्ध केल्या मजरू सुलतानपुरी हांणी, आनी फिल्म आसा कयामत से कयामत तक.

0: तो मैं कहता चित्ररंजन ही करिए वो
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेऊन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमका दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.
0: चित्ररंजन कार्यावळीन आता ऐकूया हर्षदीप कौर विभा सराफ आणि शंकर महादेवन हांणी गायली ही गीतरचना गुलजार हांची. गीतरचना संगीतबद्ध केल्या शंकर एहसान लॉय हांनी राजी ह्या फिल्मा खातीर.

कार्यावळीच्या निमणेकडे ऐकूया जिंदगी तेरे नाम ह्या फिल्मातलं हे गीत शान हांच्या आवाजात. गीतरचना संगीतबद्ध केल्या साजिद वाजिदहाणे.

0: का फॉरेन विजिट दा खुलगा डालला
1: थैंक यू जॉनी मजा पाटे आज नोई पण ऑगस्टाचे 15 वे काय नजो सुडका अडला तो दो वर्ष

अनिता, अमित कुमार आणि हेमलता ह्यांच्या आवाजात ऐकूया हे गीत लावरिया.

0: कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.
1: कार्यावळींना आता ऐकूया पोपाय जाय हे गीत.

कातारांच्या कार्यावळीन परतून एकदा येवकार तुमकां. कार्यावळीन आतां ऐकुया हेमा सरदेसाय हांच्या आवाजांत ना रे रागार हें गीत.

श्रोतेहो, नाट्यगीतांच्या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बकुल पंडित यांचा हा स्वर. स्वयंवर या नाटकासाठी कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची ही पदरचना संगीतबद्ध केली आहे भास्करबुवा बखले यांनी. ऐकूया स्वयंवर या नाटकातील हे नाट्यपद.

आणि आता मृच्छकटिक या नाटकासाठी ऐकूया सरिता भावे यांनी गायलेलं गोविंद बल्लाळ देवल यांचं हे नाट्यपद.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली ही ब्रह्मकुमारी नाटकातील पदरचना. गात आहेत प्रभाकर कारेकर.

कार्यक्रमात यानंतर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची ही पदरचना मधुवंती दांडेकर यांनी गायलेली. ही रचना संगीतबद्ध केली आहे हिराबाई बडोदेकर यांनी विद्याहरण या नाटकासाठी.

कार्यक्रमात यानंतर अमृत मोहिनी या नाटकातील हे नाट्यपद, अजित कडकडे यांचा हा स्वर, पदरचना यशवंत रांजणकर यांची आणि संगीतबद्ध केली आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

अजित कडकडे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच नाट्यगीतांचा कार्यक्रम आता इथेच समाप्त होत आहे. 2:30 होत आहेत. ऐकूया कोकणीतून ठळक बातम्या आणि त्यानंतर जुकबॉक्स हा पश्चिमी संगीताचा कार्यक्रम.

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकली यो असिस्टंट आर जे प्रियांका हांच्या बरोबर तुम्ही आशिली पश्चिमी संगीताची कार्यावळ तुम्ही ऐकताले. आणि आता हा आर जे प्रकाश तुमका आयच्या या संडे ह्या दिसा योकार दिता. इश्टानो पृथ्वीच्या उत्तरी गोलार्धा खातीरचो आयज सगळ्यांत व्हडलो दीस जावन आसा 21 जून. आणि संडे सुद्दां हो जावन आसा, संडे म्हळ्यार फंडे. आणि आयच्या दिसा हांव तुमकां योकार दिता 105.4 MHz FM रेनबो सेवेत म्युझिकली योर्स.

म्युझिकली युअर सिस्टनो, सगळ्यात पहिली जाणून घेऊया आजच्या दिसा 105.4 MHz FM रेनबो सेवेत वितरावपाच्या तारीखवार अशा कार्यावळींची रूपरेषा. इष्टनो रूपरेषा सांगून झाल्या उपरांत 5:35 कार्यावळ भावगीतांची तुमच्या भेटीक, 5:58 कोकणीतल्यान मुखेल खबरो आणि त्या उपरांत बरोबर 6 वरांचेर हिंदीतल्यान खबरो आम्ही तुमच्या खातीर दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतात. सवरा 5 मिनटांचेर तुमची थकाय पयस करपा खातीर कार्यावळ रेनबो सांज. 6:30 कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो आणि त्या उपरांत 6:30 सावन बायलांची ICC T20 विश्वचषक ह्या सर्तीन भारत आणि नेदरलँड हांच्या मदीं जावपी क्रिकेट खेळाची कॉमेंट्री इष्टानो तुमकां ऐकपाक मेळटली. आणि इष्टानो FM रेनबो सेवेच्यो कार्यावळी ॲपाचेर तुमकां ऐकपाक मेळटल्यो.

शना बरोबर 9 वरांचेर न्यूज एट 9 इंग्लिशेतल्यान ह्यो खबरो आमी सहक्षेपीत करतात. त्या उपरांत 9 वरां 15 मिनटांचेर पश्चिमी संगीताची घरेवळ, 9 वरां 15 मिनटांचेर संडे ऑन द रॉक्स, बरोबर 10 वरांचेर हिंदीतल्यान खबरो, 10 वरां 5 मिनटांचेर फोन इन. पश्चिमी संगीता खातीर ही फोन इन रिक्वेस्ट प्रोग्राम तुमकां आयकपाक मेळटलो. अशानो बरोबर 11 वरां 5 मिनटांचेर इंग्लिशेंतल्यान खबरो आनी 11 वरां 10 मिनटांचेर वॅस्टर्न म्युजीक सॉफ्ट रॉक.

0: एफएम 105 चार मेगाहर्ट्स एफएम रेनबो सेवेबरोबर आकाशवाणी पणजी केंद्राची म्हादय सेवा 233.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्साचेर तुम्ही ट्यून इन करपाक शकता आणि त्याचबरोबर आकाशवाणीची विविध भारती सेवा सुद्धा तुम्ही ऐकपाक शकता. आता तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्स एफएम रेनबो, म्युझिकली युअर्स.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपला नवा ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमका विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
3: सशक्त आणि निरोगी जीण आपणावपाक
4: आपणायात योग.
3: योग
4: भारताची प्राचीन देणगी.

श्रुते हो महालक्ष्मी अय्यर यांचे हे स्वर या भावगीतासाठी आपण ऐकले. ऐकूया यापुढील भावगीत अनुराधा पौडवाल यांचे हे स्वर.

हो मित्रांनो, ससा तो कसा त्याने कासवासी पैज लावली। श्रोते हो, ह्या गाण्यातून आपण खूप काही शिकू शकतो। ह्या गाण्याची तुलना आपण आपल्या आयुष्यातील स्पर्धेशी करू शकतो। हे गाणं सांगतं की वेगापेक्षा सातत्य आणि संयम अधिक महत्त्वाचे असतात। जीवनात यश मिळवण्यासाठी गर्व नव्हे तर चिकाटी आणि मेहनत ही आवश्यक असते। श्रोतेहो, भावगीतांच्या ह्या मैफिलीत हे पुढचं गाणं स्वप्नील बांदोडकर यांचे स्वर।

0: हो मित्रांनो, संगीत मनमो हिरे. नावाप्रमाणेच मनाला मोहून टाकणारं असं हे गाणं, जसं सुरांनी एक सुंदर मैफिल रंगते आणि प्रत्येक स्वर मनात अलगद उतरतो, तसं हे गाणं आणि तसाच हा भावगीतांचा सुंदर असा कार्यक्रम आपण ऐकला. श्रुती हो, याच गाण्याबरोबर मराठी भावगीतांचा हा कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे. बरोबर 5:58 मित्रांनो, ऐकूया कोकणीतून ठळक बातम्या.
1: नमस्कार, ही असत काय मुखेल खोबरो. आज संसारभरान योग दीस मनयतात, वेगवेगळ्यो कार्यावळी सुरू आसात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी कलकत्त्यान रेड रोडाचेर योग अभ्यास केलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज कलकत्त्यान स्वदेशांत निर्मीत केल्ली नौदळा खातीरची 3 जहाजां राष्ट्राक समर्पीत केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज राणी दुर्गावती विद्यापीठांत 36व्या दिक्षांत सुवाळ्यांत वांटेकार जाल्ली. गोंय सरकारान प्राचीन योग पद्दत तशेंच आयुर्वेदाचो प्रसार करपाक वेगवेगळे उपक्रम सुरू केल्यात, अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटलां. योग हें भारतान जगाक दिल्लें व्हड दान आसा, अशें भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी ताळगांवच्या श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमांत जाल्ल्या योग दिसाच्या कार्यावळींत म्हटलां. गोंयांतल्या बेकायदेशीर खणकाम प्रकरणांत साळगांवकार गट संबंधीत पयशे लुटप आडवप कायदो 2002 खाला सुमार 1023 कोटी मोलाची जंगम आनी स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध आसात, जशे की जीम, धावप, सायकलिंग, पेंवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे आसात. ते कूड घट्ट करतातच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
2: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितांच्या पुराय विकासाचेर काम करता.
0: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय.
1: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणं लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर असा. भुरग्यां सावन ते जाणट्या पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
0: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
2: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विषयी असे म्हणतात,
1: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
0: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
3: योगक्षेमं वहम्याहम्.

आकाशवाणी एफएम रेनबो म्युझिकली यो सेशनो वेळ जाता ऐकपाची कार्यावळ रेनबो सांज तुमची थकाय पयस करपा खातीर ऐकूया ही कार्यावळ रेनबो सांज.

अष्टनो जय हो ए आर रेहमान हांचे आयकॉनिक सॉन्ग तुम्ही ऐकलं अष्टनो रेनबो सांजी ह्या करोईन अष्टनो आयज 21 जून पृथ्वीच्या उत्तरी गोलार्धा खातीर सगळ्यात व्हडलो दीस आणि दक्षिणी गोलार्धा खातीर हाच्याच विपरीत सगळ्यात ल्हान दीस अष्टनो जगातलो चडसो भूभाग हो उत्तरी गोलार्धान आसा आणि आमचो भारत देश सुद्धा पुरायपणान ह्या उत्तरी गोलार्धानूच आसा हाका लागून 21 जून हो आमच्या खातीर सगळ्यांत व्हडलो दीस आणि इश्टानो ह्याच खातीर आयज आमी आंतरराष्ट्रीय योग दीस मनयता इश्टानो योग ही एक पुर्विल्ली पद्दत जी भारतान 5000 वर्सां पयलीं सावन सुरू आसा मनशाची कूड मन आणि आत्म हांचे मदीं एकचार निर्माण करपाक योग आदार दिता आयच्या वेगान चलपी जिणेंत शारिरीक फिटनेस आणि मानसीक शांती सांबाळपा खातीर योग हे महत्वाचे साधन जावन आसा नेमान योग केल्ल्यान लवचीकपणां वाडटा फ्लेक्सिबिलिटी वाडटा आमचे स्नायू घटमूट जातात ताण उणो जाता आणि एकाग्रताय वाडटा इश्टानो तशेंच स्थूलताय गोडेमूत उच्च रक्तदाब ह्या सारक्या जिणे पद्दतीच्या दुयेसांत आळबंद हाडपाक योग आमकां मदत करता

0: कहते हैं ना, जो होता है अच्छे के लिए होता है। सही कहते हैं।
1: हर्षण जय किरे जाता ते बऱ्या खुच जाता अशे आम्ही म्हणपाक शकता। हे गीत ऐकून रेनबो सांज ही कार्यक्रम तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो सेवेत। हर्षण आयज फादर्स डे आम्ही मनयतात। आमच्या जिवितातल्या दिल्ल्या मोगाक, बलिदानाक आणि केल्ल्या मार्गदर्शनाक मान दिवपा खातीर हो दीस आयज आम्ही मनयतात। हर्षण बापूय हो कुटुंबाचो एक सायलंट पिलर, दिश्टी पडना असो खांब्यासारखो वावुरता। कष्ट करप, राखण करप आणि भुरग्यांक व्हड सपना पळोवपाक प्रोत्साहन दिवप अशी कितलीशीच कामां ते करतात। दर वर्सा तांच्या शांत त्यागाची कदर करपाची याद आमकां करून दिवपा खातीर फादर्स डे आमी आयज मनयतात।

जी हाँ दोस्तों, एनिमल या फिल्मातल्या हे गीत सोनू निगम हांचो आवाज ह्या गीता खातीर पापा मेरीच्या इशनो फादर्स डे ह्या निमतान हे गीत आमी रेनबो सांज ह्या कार्यावळीन खास आयकले. इशनो त्याच बरोबर आयज 21 जून म्हणटकूच आयज वर्ल्ड म्युझीक डे. इशनो म्युझीक संगीत जे आसा ताका खंयच्याच भाशेची गरज ना, आनी इशनो त्याच बरोबर खंयचीच बंधना ताका ना. जगातल्यो कितल्योश्योच बाउंड्रीज आसा, पण त्यो सुद्दां पार करून संगीत हे लोकांच्या काळजा मेरेन पावता. इशानो कांय गितां आनी कांय यादी हांच्या मदीं खोल भावना जुळिल्ल्यो आसता. कांय सूर आमकां एका खाशेल्या खिणान व्हरून पावयता, मनशाक जिणेच्या एका टप्प्यान व्हरून पावयता. केन्ना केन्ना एक गीत आमकां भुरगेपणांतले दीस याद करून दिता, नाल्यार केन्ना शाळेंतल्यो यादी आमकां याद करून दिता, वा कुटुंबा बरोबरचे दीस वा इश्टागतीचे खीण आमकां याद करून दिता. तर अशानो रेनबो सांज कार्यावळीन सुद्दां अशीच सोबीत गीतां तुमी आयकतात, आनी ऑफकोर्स आमी वर्ल्ड म्युझीक डे सुद्दां सेलिब्रेट आयज करता.

0: तुमका एक पाक मेळटली. आनी ह्या वेळार ऑन एप ह्या एपाचेर आमच्यो कार्यावळी चालूच आसतल्यो.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं स्नेहा नायक तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. निरोगी पिराये खातीर योग संकल्पनेचेर आयज भारत देशा वांगडा संवसारभर 12वो आंतरराष्ट्रीय योग दीस मनयलो. निरोगी सक्रीय आनी प्रतिश्ठेन जाणटेपण येवपा खातीर आजीवन पद्दत म्हणून योग आपणावपाचें म्हत्व ह्या संकल्पनेत मांडलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज कलकत्त्यांतल्या रेड रोडाचेर योग अभ्यास केलो. हजारांनी लोकांनी तांचे वांगडा योगाची प्रात्यक्षिका केली. योग प्रोटोकॉल सत्रांत वांटो घेवन प्रधानमंत्री मोदी हांणी ह्या प्रतिकात्मक सुवातेर हजारांनी योग वेवसायिका वांगडा योगा केलो. प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले 21 जून हो दीस धर्तरेच्या कांय वाठारांनी सगळ्यांत लांब दीस. योगाक लागून आतां हो सगळ्यांत व्हडलो सामाजीक उत्सवाचो दीस जाला. योग हो फकत शारिरीक व्यायाम न्हय, तशेंच तो खंयच्याय पिरायेच्या गटाक मर्यादीत ना. तो मनशाच्या आत्म्याची अभिव्यक्ती आशिल्ल्याचें प्रधानमंत्र्यांनी सांगले. 20 वर्सांच्या पिरायेच्या तुळेन 40 आमची कूड अधिक लवचीक आसपाक जाय आनी 30 पिरायेच्या तुळेन 50 आमी अधिक उत्साही आसपाक जाय.
2: योग केवळ हमारे शारीरिक स्वास्थ्य पर ही फोकस नहीं करता. योग मानसिक स्वास्थ्य से शारीरिक स्वास्थ्य का मार्ग दिखाता है. इसलिए योग के विषय में युक्त चेष्टस्य कर्मसु कहा गया है. यानी हमें क्या करना चाहिए, क्या नहीं करना चाहिए, इसका बोध.
1: सरकारान 100 दिसांच्या ऑनलायन योग वर्गांच्या माध्यमांतल्यान ह्या वर्सा योग 365 ही घोषणा अधिक लोकप्रिय जाल्ल्याचें प्रधानमंत्र्यांनी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज कलकत्त्यांत स्वदेशांत निर्मिती केल्ली नौदळा खातीरची INS दुनागिरी, INS संशोधक आनी INS अग्रय ही 3 जहाजां राष्ट्राक समर्पित केली. जहाज बांदपाच्या मळार भारत नवी नदर घेवन मुखार वता, अशें प्रधानमंत्री मोदी हांणी हे वेळार म्हळें. केंद्र सरकारान फाटल्या वर्सांनी जायत्या धोरणांनी सुदारणा केल्यात आनी देशी उत्पादन क्षमता वाडोवपा खातीर खाशेली पावलां उबारल्यात, अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. जहाजांची देखरेख, दुरुस्ती आनी संचालन हे एक मुखेल राष्ट्रीय मिशन म्हणून आमी पळयतात, अशें तांणी सांगले. ह्या जुजारी जहाजांक नौदळांत हाडिल्ल्यान भारताच्या फुडाराचो संकेत मेळटा, अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. विकसीत भारता खातीर दर्यादेग मळ रोजगाराचो मुखेल स्त्रोत जावंक शकता आनी फुडल्या वर्सांनी लाखांनी नव्यो नोकऱ्यो निर्माण जावपाची अपेक्षा आसा, अशें तांणी सांगले. संरक्षण उत्पादन आनी संरक्षण निर्यात हातूंत भरपूर वाड जाल्या, अशें प्रधानमंत्र्यांनी नदरेक हाडले. नौदळाच्या म्हणण्या प्रमाण ह्या 3 जहाजां खातीर 75% चड देशी पदार्थ वापरल्यात आनी 200% चड सुक्ष्म ल्हान आनी मध्यम उद्देगांनी तांच्या बांदकामांत योगदान दिलां. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज राणी दुर्गावती विद्यापीठांत 36व्या दिक्षांत सुवाळ्यांत वांटेकार जाल्ल्यो. तांच्यांनी हे वेळार गुणेस्त विद्यार्थ्यांक भांगरा पदकां भेटयलीं. राणी दुर्गावती ह्यो धैर्य पराक्रमाचें प्रतीक आशिल्ली आनी फुडल्या पिळग्यांक तिजी देख घेवपा सारकी आसा, अशें तांणी हे वेळार उलयतना सांगलें. आदिवासी समाज वंचीत वर्ग आनी चलयांक सशक्त करपा खातीर शिक्षणाच्या म्हत्वाचेर राष्ट्रपती मुर्मू हांणी भर दिलो.
3: रानी दुर्गावती भारत के नारी शक्ति के शौर्य के प्रतीक. वे सदैव नारी शक्ति के लिए प्रेरणा के स्रोत रहेंगे. इस विश्वविद्यालय के आसपास के क्षेत्र में जनजातीय वनवासी संस्कृति की प्रचुर उपस्थिति है. इस विश्वविद्यालय से जुड़े रानी दुर्गावती के नाम की सार्थकता सभी सिद्ध होगी, जो सभी भागीदारी जनजातीय समाज और वंचित तथा पिछड़े वर्ग, विशेषकर इन वर्गों की बेटियों की सशक्तिकरण के लिए प्रयास करें.
1: जेन्ना उदरगतीचो फायदो समाजातल्या दरेक वर्गाक पावतलो तेन्नाच 2047 मेरेन विकसीत भारताचे ध्येय साध्य जातले, अशें तांच्यांनी मुखार सांगले. मध्य प्रदेशांतल्या जबलपुरांत जाल्ल्या योग दिसाचे कार्यावळींत राष्ट्रपती वांटेकार जाल्ली. फाल्यां राष्ट्रपती मुर्मू कलकुनो राष्ट्रीय उद्यानाक भेट दितल्यो. तशेंच उद्यानाची जतनाय घेवपी कर्मचाऱ्यांकडेन त्यो वार्तालाप करतल्यो. पदवी वैजकी अभ्यासक्रमांत प्रवेश मेळोवपा खातीर 2026 वर्साची नीट UG परिक्षा परतून आयज कडक सुरक्षा

सुरक्षा वेवस्थे मजगती जाली. भारतातल्या 551 शारांनी आनी विदेशातल्या 14 शारांनी 22.79 लाखा परस चड उमेदवारांनी ही परिक्षा दिली. ही परिक्षा दनपारा 2 ते 5:15 वरां मेरेन इंग्लीश आनी 12 भारतीय भाशांनी जाली. अंमलबजावणी संचलनालयान मनी लॉन्डरिंग प्रतिबंधात्मक कायदो 2002 अंतर्गत गोंयच्या उद्देग समुहा कडेन संबंधित गोंयच्या बाल बेकायदेशीर लोह खनिज खाण प्रकरणात सुमार 1,023 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्या. गोंय सीआयडी क्राईम ब्रँचान दाखल केल्ल्या एफआयआरच्या आधारार ईडीन तपास सुरू केल्लो. आनी इतल्यान राष्ट्रीय खबरो हांगा सोंपता. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.

0: आयच्या काळात व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध असतात, जसे की जिम, धावप, सायकलिंग, पेवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे असतात. ते कूड घट्ट करतातच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
2: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितच्या पुराय विकासाचेर काम करता.
0: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय.
1: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर असा. भुरग्या सावन ते जाणट्या पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
0: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
2: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विशी असे म्हणतात,
1: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
0: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
3: योगक्षेमम वहम्याहम.

बिट्ट्या दिसा वडा कडेन अणू सुरेश वाडकर हांचो आवाज ह्या गीता खातीर, बाकीबाब बोरकार हांची उतरां, अशोक पत्की हांणी संगीतबद्ध केल्ली ही गीत रचना इश्टानू तुमच्या खातीर.

शनो आर्या अंबेकर आणि मंदार आपटे यांच्या आवाजात हे सोबीत गीत तुम्ही ऐकलं रेनबो सहाऐंशी कार्यक्रम. तुम्ही ऐकतात 105.4 मेगा हर्ट्स एफ एम रेनबो सेवेत. आणि मुखवेलं गीत तुमकां ऐकपाक दिता नीरज श्रीधर बॉम्बे वायकिंग्स हांचे हे गीत वो चली किस प्यार की गली.

0: ਸਪੈਸ਼ਲ ਨੀਰਜ ਸ਼੍ਰੀਧਰ ਰੰਝਾਵਾ ਵਾਸਤੇ ਮੈਂ ਕੋਲ ਬੰਬੇ ਵਾਈਕਿੰਗਸ ਹਾਂਜੇ ਹੈ ਗੀਤ ਨੀਰਜ ਸ਼੍ਰੀਧਰ ਰੰਝਾਵਾ ਜਤਲੈਨ आकाशवाणी एफ एम रेनबो म्युजिकली यो सिस्टनो कायस खिणा भितर एक पकरावात कोकणीतल्यान मुखेल खबरो
1: नमस्कार, हांव स्नेहा नायक. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. आयज संवसारभरांत योग दिसा निमतान वेगवेगळ्यो कार्यावळी जाल्यो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज कलकत्त्यांत रॅड रोडाचेर योग अभ्यास केलो. गोंय सरकारान प्राचीन योग पद्दत तशेंच आयुर्वेदाचो प्रसार करपाक वेगवेगळे उपक्रम सुरू केल्यात अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आयज योग दिसाच्या कार्यावळींत उलयतना सांगले. योग हे भारतान जगाक दिल्ले व्हड दान आसा अशें भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी योगाचे म्हत्व अधोरेखीत करतना म्हळें. अंमलबजावणी संचलनालयान मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदो 2002 अंतर्गत गोंयच्या उद्देग समूहाकडेन संबंधित गोंयच्या बेकायदेशीर लोह खनिज मीन प्रकरणात सुमार 1023 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्या. कुशावती जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या सुवातींनी आयज आंतरराष्ट्रीय योग दिसाच्यो कार्यावळी उमेदीन मनयल्यो. सांगे हांगा गोंय मनीसबळ उदरगत महामंडळ आनी गोंय क्रिकेट संघटना हांच्या वतीन घडोवन हाडिल्ले कार्यावळीक समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हाजीर आशिल्ले. दक्षीण गोंय जिल्हो प्रशासन, केंद्रीय संचारण ब्युरो गोंय आनी दक्षीण गोंय जिल्हो पुलीस हांच्या जोडपालवान आयज कोलवा दर्यादेगेर आंतरराष्ट्रीय योग दीस मनयलो. लक्ष्मी योग अकादमी आनी वेलिंग प्रियोळ कोकणे पंचायत मारदोळ हांच्या जोडपालवान आयोजित केल्ल्या आंतरराष्ट्रीय योग दीस सुवाळ्यांत प्रियोळ मतदारसंघाचे आमदार गोविंद गावडे हांणी वांटो घेतलो. हवामान विभागान राज्यात पावसा खातीर फुडले 2 दीस येलो अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: हर्षानो बिनतेरे आय हेट लव स्टोरी ह्या फिल्मातल्यान हे गीत विशाल शेखर हांचे संगीत ह्या गीता खातीर तुम्ही ऐकले. आणि इश्टानो ह्याच बरोबर फिल्मी गीतांची ही कार्यावळ हांगा सोपता. म्युझिकली यॉस आकाशवाणी एफ एम रेनबो. इश्टानो कांयच खिणा भितर ऐकपाक रावात कोंकणीतल्यान मुखेल खबरो.
1: नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. आयज संवसारभरांत योग दिसा निमतान वेगवेगळ्या कार्यावळी आयोजीत केल्ल्यो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज कलकत्त्यांतल्या रेड रोड हांगा योग अभ्यास केलो. गोंय सरकारान प्राचीन योग पद्दत तशेंच आयुर्वेदाचो प्रसार करपाक वेगवेगळे उपक्रम सुरू केल्यात अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज योग दिसाच्या कार्यावळींत उलयतना सांगलां. योग हे भारतान जगाक दिल्ले व्हड दान आसा अशें भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी योगाचे म्हत्व अधोरेखीत करताना म्हटलां. अंमलबजावणी संचालनालयान मनी लॉन्ड्रींग प्रतिबंधक कायदो 2002 खाला गोंयच्या उद्देग समुहा कडेन संबंधित गोंयच्या बेकायदेशीर लोह खनिज मीन प्रकरणांत सुमार 1023 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्या. कुशावती जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या सुवातांनी आयज आंतरराष्ट्रीय योग दिसाच्यो कार्यावळी उमेदीन मनयल्यो. सांगे हांगा गोंय मनीसबळ उदरगत महामंडळ आनी गोंय क्रिकेट संघटना हांच्या वतीन घडोवन हाडिल्ले कार्यावळीक समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हाजीर आशिल्ले. दक्षिण गोंय जिल्हो प्रशासन, केंद्रीय संचारण ब्युरो गोंय आनी दक्षिण गोंय जिल्हो पुलीस हांच्या जोडपालवान आयज कोलवा दर्यादेगेर आंतरराष्ट्रीय योग दीस मनयलो. लक्ष्मी योग अकादमी आनी वेलिंग प्रियोळ कुंकळे पंचायत मार्दोळ हांच्या जोडपालवान आयोजित केल्ल्या आंतरराष्ट्रीय योग दीस सुवाळ्यांत प्रियोळ मतदारसंघाचे आमदार गोविंद गावडे हांणी वांटो घेतलो. हवामान विभागान राज्यांत पावसा खातीर फुडले 2 दीस येलो अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध आसात, जशे की जीम, धावप, सायकलिंग, पेंवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे आसात. ते कूड घट्ट करतातूच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
2: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितांच्या पुराय विकासाचेर काम करता.
0: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतः कडेन सर्त करात, दुसऱ्या कडेन न्हय.
1: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर आसा. भुरग्यां सावन ते जाणट्या पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
0: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
2: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विशी असे म्हणतात,
1: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.

0: तुमची सान जानिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांची कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा. हॅलो गोंयकारा.
1: हॅलो गोंयकारा. हर्ष नांव. हॅलो गोंयकारा. कारवळीन तुमकां माये मोगाचो येवकार दिता. हांव RJ प्रकाश. बरोबर 8:04:50 जातात. इश्टांनो, तुमच्या आवडीची कातारां तुम्ही ह्या कारवळीन मागपाक शकता आनी त्या खातीर आमचे नंबर जावन आसा 2421285 2421285 वा 2224457 2224457 0832 हो कोड डायल करात आनी त्या उपरांत आमचे नंबर 2224457 वा 2421285.

Ez Britton han sava jo shano ya katara khatir tu me kalo shano is Father's Day ani amcha jivitatlya mogak balidanak ani kelle margadarshanak maan diupa khatir ho dis ami monetat shano bapu ho kutumba jo ek silent pillar ek dishti padna aso khamo sarko vaurta kashta karta rakhan karta ani burgyang vod sapna bolpak protsahan dita अशानो दर वर्सा तांच्या शांत त्यागाची कदर करपा खातीर आमी हो फादर्स डे मनयता आनी अशानो ह्याच निमतान बाब मार्टिन डिसिल्वा हांचे हे मुखावयले कातर तांची रिक्वेस्ट आपल्या पाय खातीर आपल्या बापाय खातीर बाब पिटर हांचो हो आवाज ह्या कातारा खातीर पायचे कॉस्ट

शनो बाब मॅथ्यू डिसिल्वा आपल्या पाय खातीर हे कातार डेडिकेट करपाक सोदता. पायचे कॉस्ट कातारचे नाव आणि इष्टांना गावपी बाब पीटर.

जनाव वाजो या मोगा मांदोलीन ओला वानी सांगतांचो हो आवाज इष्टनो ह्या कातारा खातीर इष्टनो तुमच्या तकलेन जर एक बरे सोबीत कातार आसा जाल्यार आमकां मॅसेज करा वा फोन करा आनी त्या खातीर आमचे नंबर 08322421285 08322424547 22244457 वा 24218285 इशानो हे आमचे नंबर आमकां फोन करपा खातीर आनी तुमच्या घरच्यांक तुमच्या इश्टांक मॅसेज करपा खातीर तुमच्या आवडीचे कातार इशानो कातारांच्या कार्यालयांतले हे मुखावयले कातार आयकपाक दिता ओला वाहनचो आवाज गायता शेजारचे लिली.

शनो मायरा कारवालो हंजो हांजी ही रिक्वेस्ट आशिली ह्या कातारा खातीर शनो हॅलो गोयकारा ही कार्यावळ तुम्ही ऐकतात बरोबर 8 वरां जावन 53 मिनटां आनी 30 सेकंड जातात.